0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतृ, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। शिरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। 4 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या। आमच्यासोबत आजचा हा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। फॉर नाउ कार्यक्रमाची सुरुवात करूया, ऐकूया फर्स्ट ट्रॅक टेकन फ्रॉम द मूवी सैरात, टायटल ट्रॅक ऑफ मूवी सैरात। तुमच्यासाठी वाजत आहोत, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: सृजनु पुढचे गाणे ऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी। जीवन हे आरशासारखं असतं, तुम्ही हसलात तर तेही हसतं। म्हणूनच सृजनु प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे। तेव्हा सृजनु नेहमी सकारात्मक राहा आणि या क्षणी पुढच्या गाण्याचा आनंद घ्या। तुमच्यासाठी वाजत आहोत वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग। स्वर तरंग,
0: स्वर तरंग।
2: श्रुतीने या क्षणी या संगीतमय प्रवासात जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया काही जुनी गाणी। गाणी श्रोतनो खूपच येतात आणि जातात, पण काही गाणी अशी असतात जी काळानुसार जुनी होत नाहीत तर ती अधिकच मौल्यवान होतात। त्याश्रोतनो या क्षणी काही जुन्या गाण्यांचा आस्वाद घेऊया। तुमच्या साठी वाजता हो तुंबरथा या मूवीतून घेतलेलं गाणं लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, साडेचार वाजले आहेत त्यां या क्षणी ट्रॅफिकची स्ट्रेस दूर करण्यासाठी ट्युनिंग करा नक्की आमची साथ द्या, काही शोभणे गाण्यांसोबत ट्रॅफिकची स्ट्रेस दूर करा। आणि या क्षणी आम्ही आहोत आठवणींच्या गावात, काही जुन्या गाण्यांनी कार्यक्रम रंगत आहे, तेव्हा काही जुनी गाणी ऐकूया परफेक्ट ट्रक दुपारची ही स्ट्रेस दूर करण्यासाठी। तेव्हा या क्षणी पुढच्या गाण्याचा आनंद घ्या आणि आमची साथ देत राहा। 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे।

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, स्वर तरंग।
3: वेलकम बैक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। 4:40 झाली आहेत अँड आशा करतो की तुम्ही आमची साथ देत आहात। 5 श्रोत्यांनो ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजचा हा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा काही श्रवणे गाण्यांसोबत। या क्षणी नेक्स्ट ट्रॅक तुमच्यासाठी वाजत आहोत इन द व्हॉइस ऑफ सुमित, सुमित नाईक अँड उज्ज्वला अभवकर, तेव्हा याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे, काही क्षणात कार्यक्रम राहिले, काही रक्कम संपणार आहे, तेव्हा आमची साथ देत राहा। फक्त 11 मिनिटे राहिली आहेत तेव्हा शेवटपर्यंत आमची साथ द्या। या क्षणी तुमची स्ट्रेस दूर करण्यासाठी तुमच्यासाठी वाजत आहोत मुळशी पाटण या मूवीतून घेतलेलं गाणं। अवधूत गुप्ते आणि वैशाली माडे यांच्या आवाजात ऐकूया पुढचं गाणं। सुपरहिट गाणं आहे, तेव्हा याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो, या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत शेवटचे गाणं, अँड येस, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची संगता होत आहे। आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला। थँक यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्यूनिंग केल्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट वेन्सडे आफ्टरनून। श्रोतनो, काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

रसिक मंडी हो नमस्कार. AM2 वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑनली ऑन AM2. म्हणजे कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही थेट जाणार आहोत पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला. जाऊया, तल्लीन होऊया विठ्ठलाच्या नावात. माझा विठुराया ऐकूया आदर शिंदे आणि उपर्वा यांच्या मधुर आवाजात.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. मंडळी हो, लपून लपून प्रेम करणं ही एक वेगळीच मजा आणि खुलेआम इश्क करणं सुद्धा वेगळीच मजा आहे. तेव्हा ऐकूया कुणाल गंजावाला आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात खुलेआम इश्क.

रसिक मंडळी, याच रोमॅन्टिक वातावरणात या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. केवल वनांज आणि स्नेहा महादिक यांच्या सुमधुर आवाजात लाजेरा आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. रसिक मंडळी, याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.